रन रन रन ताई का याद कभी सा ये कंगे ताई का ये निकायेंगो किचो कस्से निन्यो को तीमियो आगो तो मिन्यो को निगेरी लगे जब चाय बिन्यो लबतु होते थे इस्तातो 74 आज का ये तमंडा न्यू तो पसु जोए अमाइन्यो सिगेलिया न्ये मन सिगेलिया मन न्ये इस्तातो 74 आज नंबर वन ये वे मीच तेरे तो हम कतल को न्यो रो न्यो आरा का 3000 इस गुपीते